0: ಹಾರ್ದಿಕ್ ನಿಮಂತ್ರಣ.
1: ದೋಲ್ಖಾ ಜಿಲ್ಲಾ ಭೀಮೇಶ್ವರ ನಗರ ಪಾಲಿಕಾ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 9 ಫುಲ್ಬಾರಿ ಗುಮ್ತಿ ನಿವಾಸಿ ರಾಜಕುಮಾರ ಲಾಮಾಕೊ ಯೋಹಿ ಮಿತಿ 2083 ಭದೌ 10 ಗತೆ ರಸುವಾಡಿ ಪರಿ ಬೇಪತ್ತಾ ಹುನು ಭಯಕೊ 44 ವರ್ಷಕ ಉಮೇರ್ ಭಯಕೊ ನಿಧಾನಲೆ ಹಾಮಿ ಅತ್ಯಂತೈ ಮರ್ಮಾತ್ ಭಯಕೊ ಛೌ. ಎಸ್ ದುಃಖದ ಘಡಿಮ ದಿವಂಗತ ಆತ್ಮಕ ಚಿರ ಶಾಂತಿಕ ಕಾಮನಾ ಗರ್ದೈ ಹಾರ್ದಿಕ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಣ ಗರ್ದಛೌ. ಸಾಥೈ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮ ಮಹಾಯಾನ ಪರಂಪರ ಅನುಸಾರ ಗರಿನಿ ಘ್ಯೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸ್ವಾಂಗಿ ಹೋಬ ಮೆಗು ಸಿಂಖಾಮ ಧ್ಯೋ ಚೆನ್ನ ಪುಗೋಸ್ ಭನಿ ರ ಫಬ ಸಿರಿಶಿಲೆ ಶಕ್ತಿ ದಿಯೋಸ್ ಗುರುಪದ್ಮ ಸಂಭವಲೆ ಸಹಯೋಗ ಗರೋಸ್ ಭನಿ ಗರಿನಿ ಘ್ಯೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಜಿಲ್ಲಾ ಲಾಮಾ ಸಂಘ ಸಾಥೈ ಭೀನಾ ಪನೌಟಾಜಿ ಝೆಲಿಂಗ್ ಗುಂಬಾಕ ಲಾಮಾ ಗುರುಹರು ರ ಭೀನಾ ಪನೌ ಬುದ್ಧ ಗುಂಬಾಕ ಲಾಮಾ ಗುರುಹರು ರ ಸುಸ್ಪಾ ಫುಲಾವನೆ ಗುಂಬಾಕ ಆನಿ ಖೆಂಬ ಸೇರಾಪ್ ರ ಸಾತೌ ಅನ್ಯ ಅನ್ಯ ಗುಂಬಾಹರು ಗರಿ ಸಾತೌ ಘ್ಯಾಂಗ್ ಲಾಮಾ ಗುರುಹರು ಬಹುಲಿ ಬಾಟ ಘ್ಯೋ ಸಂಪನ್ನ ಹೊನೆ ಭಯಕೊಲೆ ಸಂಪೂರ್ಣ ಆಫಂತ ಜನಲೈ ನಿಮಂತ್ರಣ ಪಡೈಸಕೆಕೊ ಛ. ಯದಿ ನಿಮಂತ್ರಣ ಪ್ರಾಪ್ತ ನಭಯಮಾ ಯಸೈ ಸೂಚನಾಲಾಯ ಆಧಾರ ಮಾನಿ ಆಫಂತಜನ ಭಾಯಿ ಬಂಧು ಇಷ್ಟ ಮಿತ್ರ ಕುಲಕುಡುಂಬ ಉಪಸ್ಥಿತ ಭೈ ಮಾನಿ ಮಲಾಮ ರ ಶೋಕ ಪ್ರಸಾದ ಗ್ರಹಣ ಗರಿದಿನು ಹಾರ್ದಿಕ ಆಮಂತ್ರಣ ಗರ್ದಥೌ.
0: ಶ್ರೀಮತಿ ಸೀತಾ ಲಾಮಾ, ಬುಬಾ ಪೆಮ್ದುರ್ಜಿ ಲಾಮಾ ಬೊಮ್ಜಾನ್, ಆಮಾ ಢೋಲ್ಮೊ ತಮಾಂಗ್, ಭಾಯಿ ಶ್ಯಾಮಕುಮಾರ ಲಾಮಾ ಬೊಮ್ಜಾನ್, ಬುಹಾರಿ ಸಂಗೀತಾ ಲಾಮಾ, ಛೋರಾ ರಮೇಶ ಲಾಮಾ ಬೊಮ್ಜಾನ್, छोरी रबीना लामा बोमजन, बहिनी मधु लामा बोमजन, ज्वाई सुशांत लामा, बहिनी शर्मिला तामाङ, ज्वाई घ्यामजो गोले, बहिनी रीता लामा, सीतादेवी लामा, ज्वाई प्रवीण पाखरिन, भतिज सृजन तामाङ, आफन्तहरू विजय बोमजन, लाक्पा बोमजन, रविन बोमजन, सुभाष बोमजन, सुबिन बोमजन, अनिल बोमजन, लाल बहादुर बोमजन, भक्त बहादुर बोमजन, धन बोमजन, जेठी ठुलियामा आनीहरू, साङमाला तमाङ, निर्मा ढोल्मो तमाङ, लालमाया तमाङ, कान्छी आनी, माइली आनी लगायत सम्पूर्ण बोमजन परिवार भीमेश्वर नगरपालिका वडा नम्बर 9 फुलबारी घुम्ती दोलखा, घेवा हुने स्थान भीमेश्वर नगरपालिका 9 फुलबारी घुम्ती बुद्ध गुम्बा, घेवा हुने मिति 27 गते शुरू भई 28 गते सम्पन्न. थप जानकारीको लागि सम्पर्क मोबाइल नम्बर 9840739026. बाख्रा पालन किसान प्रोत्साहन तथा खसी बोका मेला लाग्ने सम्बन्धी सूचना.
2: दोलखाको भीमेश्वर नगरपालिका वडा नम्बर 5 को वार्षिक स्वीकृत कार्यक्रम अनुसार बाख्रा पालन किसान प्रोत्साहन तथा खसी बोका मेला सञ्चालन हुन गइरहेकाले यो सूचना प्रसारण भएको मितिले 7 दिन अर्थात असोज 23 गते भित्र भीमेश्वर नगरपालिकाको मापदण्ड 2083 बमोजिम वडा नम्बर 5 वडा कार्यालय माटीमा निवेदन पेश गर्नुहुन अनुरोध गरिन्छ. साथै उत्कृष्ट खसी तथा बोका पालक कृषकहरूलाई पुरस्कृत समेत गरिनेछ. साथै उक्त दिन पशुहरूको निशुल्क जाँच समेत गरिने जानकारी गराइन्छ.
0: कार्यक्रम हुने मिति 2083 साल असोज 28 गते. स्थान बुढा भीमसेन खेल मैदान. समय बिहान ठीक 10 बजे. सहभागी हुने किसानहरूलाई खाजा भत्ताको व्यवस्था रहेको र बिक्री भएका खसी तथा बोकाका प्रति केजी प्रोत्साहन रकम समेत रहेको जानकारी गर्दछौ.
2: वास्तु श्रेष्ठ अध्यक्ष भीमेश्वर नगरपालिका वडा नम्बर 5 को कार्यालय माटी दोलखा.
3: यो रेडियो सैलुङको समय सूचक हो.
4: यति बेला बिहानको 8 बजेको छ.